वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

तुद जेवड़िया वरण कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निःचल करता सोई।

असिक संगरू दुष्ट जिते उठवत उत्पाता सकल मलेश करो रणकाता जे अस तुझ तब सरणी परे तिनके दुष्ट दुखत हवै मरे पुरख जवन पग